शिकानी खालांगा शिकानी आउजे कराई तो लोको माँ का खालांगा कोबा को ले सुबाला बला को इतना तंग मालीमा निपानी का वस्तुली गोपु वाना तो बुत्सा वाई नुक अनवस्तुली ए खालांगा इम कार्या को ना अभिषेक सोलंदा वाना वाटो पॉलिटिक वाबंदा रोकार इतना फिर आपको जेला सुनवान leswi hi xa mundzuku swi nga ta kumeka swi kha swi n'wi vuyerisa kumbe ku benefitisa yena se na leswi vulavulaka hi tatana Malima i minkarhi ya kona ya vanhu va tipolitiki va le ka xilogele lexi mara ku na kun'wana ni pfaku tatana Malima ni pfaku ni pfumelelana na vona hi Khalanga un'wana tivutisa ku ni vula kwini hi lala ni vula kona Khalanga e Khalanga Malima ntonge i right loko a kha ku tekiwa mali ya 4500 yi nyikiwa vakhegula ekhalanga swi pfuna yini ku sweswi mali phela yi kona South Africa i timali tingani leti khalanga hambi i nga ni hlamula amoyeni i ti tivaku ti nga dyiwa ti dyiwaku vanhu va kuma tithendara to karhi va ku vandla.